0: अरे अरे, ये तो किसेर गंडगोल, किसेर गंडगोल,
1: किसेर गंडगोल नहीं, एदिके हरी हरी बोल,
0: हरी हरी बोल, आमियो नाचवो गावो।
1: आ भाई, तू हीयो नाच, तू हीयो गा, आज भैया तू हूँ मेरी संग नाच और गाले, बोलो हरी।